येस मंगळारा जुनाचे नऊ तारखेर प्रसार जाता ताळो उमाळो शीद प्रसार सकाळी 10 वरांचेर आमचे संगी हजर असा मनेस्त फ्लॉयड डिमेल्लो काश्या ताचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या आयकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार.

येस मंगळारा जुनाचे नऊ तारखेर प्रसर जाता ताळो उमाळो शीद प्रसार सकाळी धा वरांचेर आमचे संगी हजर असा मनेस्त फ्लॉयड डिमेल्लो काश्या ताचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्याक आयकूंक विसर नाकात ताळो उमाळो शीद प्रसार.

येस मंगळारा जुनाचे नऊ तारखेर प्रसार जाता ताळो उमाळो शीद प्रसार सकाळी 10 वरांचेर आमचे संगी हजर असा मनेस्त फ्लॉयड डिमेल्लो काशिया ताजे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्याक आयकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार।

येस मंगळारा जुनाचे नऊ तारखेर प्रसार जाता ताळो उमाळो शीद प्रसार सकाळी धा वरांचेर आमचे संगी हजर आसा मनेस्त फ्लॉयड डिमेल्लो काशिया ताचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्याक आयकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार

0: रेडियो सारंग 107.8 FM
1: येस मुंगळारा जुनाच्या 9 तारखेर प्रसारजात ताळो उमाळो शीद प्रसार सकाळी वरांचेर आमचे संगी हजर असा मनेस्त फ्लॉयड डिमेल्लो काश्या ताचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार.

येस मंगळारा जुनाचे नऊ तारखेर प्रसर जाता ताळो उमाळो शीद प्रसार सकाळीं 10 वरांचेर आमचे संगी हजर आसा मनेस्त फ्लॉयड डिमेल्लो काश्या ताचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्याक आयकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार